मज आणून द्या तो हरिण अयोध्या नाथा। या सीतेच्या हट्टासाठी श्रीराम धनुष्यबाण घेऊन त्या मृगाचा मागोवा घेत धावले। श्रीरामांचा बाण वर्मी लागताच तो मायावी मारीच हा सीते हा लक्ष्मणा धाव असं मानवी वाणीनं ओरडला। तो साध श्री रामचंद्रांच्या साधासारखाच होता, त्यामुळे इकडे पर्णशाळेत सीतेच्या शरीराला कापर भरलं। श्रीरामानाच काही अपघात झाला ह्या कल्पनेनं तिनं लक्ष्मणाला त्यांच्या शोधार्थ पाठवलं। आश्रमात ती एकटी उरली। ती संधी साधून यतिवेश धारण केलेला रावण पुढे झाला। थोड्याच वेळात त्यानं आपला खरा हेतू प्रगट केला। तो तिच्याशी लगट करू लागला। तेव्हा ती महापतिव्रता मैथिली त्याला कातर स्वरांनी बजावू लागली, याचका थांबू नको दारात, याचका थांबू नको दारात, घननिळांची मूर्त वीज मी नकोस जाळू हात, याचका थांबू नको दारात, काम व्यथेची सुरा प्राशुनी नकोस झिंगू वृथा अंगणी, जनक सुतेचा नख स्पर्शही अशक्य तुझ स्वप्नात, याचका थांबू नको दारात, मीन एकटी माझ्या भवती, मीन एकटी माझ्या भवती, राम कीर्तीच्या दिव्य आकृती दिसल्या वाचून तुला धाडीतील देहासह नरकात, याचका थांबू नको दारात, जंबुक स्वर से कसले हससी टक लावून का ऐसा बघसी, रामा वाचून अन्न न काही दिसेल या नयनात, याचका थांबू नको दारात, या सीतेची प्रीत इच्छिसी कालकुटातून क्षेम वांछिसी, चंद्र सूर्य का ध्रुव पाहसी हतभाग्या हातात, याचका थांबू नको दारात, वनी निर्जनी मला पाहुनी, वनी निर्जनी मला पाहुनी, नीव पाहसी बळे उचलुनी, प्रदीप्त ज्वाला बांधून नेसी।

सुधा का वसनात, याचका थांबू नको दारात। निकषो पल निज नयना गणसी, वर खडगासी धार लाविसी, अंधपणासह यात आंधळ्या वसे तुझा प्राणांत, याचका थांबू नको दारात। कुठे क्षुद्र तू कोठे रघुवर, कुठे क्षुद्र तू कोठे रघुवर, कोठे ओहळ कोठे सागर, विष सदृश तू रामचंद्र ते अमृत रे साक्षात, याचका थांबू नको दारात। कुठे गरुड तो कुठे कावळा, देवेंद्र तो राम सावळा, इंद्राणीची अभिलाषा का धृती मर्त्य मनात, याचका थांबू नको दारात। मज अबलेला दावनिया बल, मज अबलेला दावनिया बल, सरसा विसिकर जर हे दुर्बल, श्रीरामाचे बाण तुझ्यावर करतील वज्राघात, याचका थांबू नको दारात। सरशी कशाला पुढती पुढती, सरशी कशाला पुढती पुढती, पाप्या भगतव चरण ही अडती, चरणा इतुकी सावधानता नाही तव माथ्यात, याचका थांबू नको दारात। धावा धावा नाथ रघुवर, धावा धावा नाथ रघुवर, गजशुंडाये कमल कळीवर, असाल तेथून ऐका माझा शेवटचा आकांत, याचका थांबू नको दारात।

परखोतम पूरा ओखण हारा पातशाह प्रित पालन उरा पत ते उधारू प्राण पत सद सदा हजूरा वै प्रगट्यो पुरख पग